0: مارک برینٹ کچے تیل دیاں قیمتاں قریب 9.6% ودھ کے 83.30 امریکی ڈالر فی بیرل ہو گئیاں۔ اس دوران امریکی بینچ مارک ویسٹ ٹیکساس انٹرمیڈیٹ قریب 9.4% ودھ کے 78.41 امریکی ڈالر فی بیرل تے بند ہویا۔ ہور مسپن جوڑ وچ لگن سمے سنیوکت عرب امیرات یو اے ای دے دو ٹینکراں تے ایرانی کروز مسائلاں دے حملے وچ بھارتی چالک دل دے ایک بھارتی ممبر دی موت ہو گئی تے 6 ہور زخمی ہو گئے۔ یو اے ای دے رکھیا منترالے نے سوشل میڈیا تے اے جانکاری دتی۔ بھارت کا سب تو بڑا ہتھیار کپڑے بارے عالمی سمیلن بھارت ٹیکس 2026 آج نو دلی کے بھارت منڈپم وکھے شروع ہو رہا ہے۔ کیندری کپڑا منتری گریراج سنگھ اس سمیلن کا ادگھاٹن کریں گے۔ खेडा विच भारत की औरतों की जूनियर अंडर 21 हॉकी टीम आज इंग्लैंड के लिलशाल नैशनल स्पोर्ट्स सेंटर विखे बरतानिया दौरे के आखिरी मैच विच बेल्जियम नाल खेडेगी। मर्दां दे क्रिकेट विच भारत अते इंग्लैंड विचकार 3-1 रोजा मैचा दी लड़ी दा पहला मैच अज बर्मिंघम विखे खेडिया जाएगा। यह मैच भारतीय समय अनुसार दोपहर बाद 3:30 शुरू होगा। भारतीय टीम विच बल्लेबाज विराट कोहली अते रोहित शर्मा समेत तेज गेंदबाज जसप्रीत बुमराह की भी वापसी हुई है। शुभमन गिल की अगुवाई वाली टीम वीरवार को कार्डिफ विच दूजा 1 रोजा मैच खेडेगी। आखिर च खास खबरां। भारत ने संयुक्त राष्ट्र सुरक्षा कौंसल के अस्थाई मैंबर वजो 2028-29 कार्यकाल लई आपणी चोण मुहिम अधिकारक तौर ते शुरू कर दी है। वियतनाम किश्ती हादसे विच मारे गए 15 भारतीय सैलानियों के देहां नूं देश वापस लियांदा गया है। पश्चिम बंगाल साहिल ते बंगाल की खाड़ी विच किश्ती पलटन कारण 9 मछेरियां की मौत 6 होर अजे भी लापता। ते अमरीका वालों लगातार तीसरी रात ईरान ते हमले ईरानी बंदरगाहां ते नाकाबंदी दोबारा लाउण दे अमरीकी ऐलान तो बाद विश्व पद्धर ते कच्चे तेल दीआं कीमतां विच तेजी नाल वाधा। इस दे नाल ही साडा ई बुलेटिन खत्म हुंदा है। साडा अगला प्रादेशिक बुलेटिन दोपहर बाद 1:10 होएगा। नमस्कार।
1: ਹੁਣੇ ਤੁਸੀਂ ਸੁਣ ਰਹੇ ਸੀ ਪੰਜਾਬੀ ਵਿੱਚ ਖਬਰਾਂ ਆਕਾਸ਼ਵਾਣੀ ਜਲੰਧਰ ਤੋਂ। FM ਬੈਂਡ 101.1 ਮੈਗਾਹਰਟਸ ਤੇ ਪ੍ਰਸਾਰ ਭਾਰਤੀ ਦੀ ਮੋਬਾਈਲ ਫੋਨ ਐਪ ਨਿਊਜ਼ ਔਨ AIR ਤੇ ਤੁਸੀਂ ਸੁਣ ਰਹੇ ਹੋ ਆਕਾਸ਼ਵਾਣੀ FM ਬਠਿੰਡਾ ਦੇ ਪ੍ਰਸਾਰਨ। ਸਟੂਡੀਓ ਦੀ ਘੜੀ ਤੇ ਸਮਾਂ 8:40 ਦਾ ਹੋ ਰਿਹਾ ਹੈ। ਹੁਣ ਪੇਸ਼ ਹੈ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਮਹਿਕ ਪੰਜਾਬੀ ਦੇ ਤਹਿਤ ਤੁਸੀਂ ਸੁਣੋਗੇ ਸਿਲਸਿਲਾ ਕਵਾਲੀਆਂ। ਅਤੇ ਅੱਜ ਦਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਲੈ ਕੇ ਹਾਜ਼ਰ ਹਾਂ ਮੈਂ ਸੁਖਮਾਨ ਅਤੇ ਮੇਰੇ ਵੱਲੋਂ ਤਮਾਮ ਸਰੋਤਿਆਂ ਨੂੰ ਪਿਆਰ ਭਰੀ ਨਮਸਕਾਰ। ਇਸ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਦੀ ਸ਼ੁਰੂਆਤ ਕਰਦੇ ਹਾਂ। ਆਓ ਹੁਣ ਸੁਣਦੇ ਹਾਂ ਪਹਿਲੀ ਕਵਾਲੀ ਜਿਸ ਨੂੰ ਆਵਾਜ਼ਾਂ ਦਿੱਤੀਆਂ ਨੇ ਮਹਿੰਦਰ ਕਪੂਰ, ਮੰਨਾ ਡੇ ਅਤੇ ਉਹਨਾਂ ਦੇ ਸਾਥੀਆਂ ਨੇ।